0: किरीक्षण तमोगे बाण मत सिंपल नो नियो बोले अफेट जो वाटा साउदी बाकुंडा सिनेमा पूजा बक्की निपसन
1: Ovintis, nei maki informasau balorong ohing, husi studi sentral kampung alor dili, hawer siana belo, lori kipa nebe servisu, hato brigadu wain, i adeus.